0: ஹிருதயபூர்வக நமஸ்காரம்.
1: உங்கள் அனைவருக்கும் வணக்கம்.
2: ரேடியோ மொரிஷஸ் பர் தில் சே ஸ்வாகத் ஹே ஆப் சபீ கா.
3: ஸ்வர் தரங்க,
4: ஸ்வர் தரங்க.
5: रसिक श्रोत्यांना माझ्या विनम्र नमस्कार. स्वर तरंग या कार्यक्रमात तुम्ही आमची साथ देत असल्यास मी हृदयापासून तुमचे स्वागत करते. रसिको हो, राधा श्रीकृष्णावर अमर प्रेम करीत असे. तिचे प्रेम हे अमर होते. अष्टोप्रहर ती कृष्णाच्या थाई विलीन झाली होती. सारे जग या प्रेमाची अनुभूती घेत असून आपल्या प्रेमाला अमर करण्याचे प्रयत्न करतात. तर या गाण्याने आज आमचा कार्यक्रम आरंभ करीत आहोत.

कार्यक्रमाची दुसरी भेट सादर करीत आहोत केव्हा तरी पहाटे या गीत संग्रहातून घेतलेले हे गाणं तव प्रियतमा स्वरचंद्रिका साधना सरगम यांच्या सुरेल आवाजात.

ऊन देवा दे सावली मला खंत नाही पांढर चित्रपटातले हे गीत चला ऐकूया रवींद्र साथे व साथी कलाकारांच्या सुस्वरात.

उंच उंच माझा झोका, श्रेष्ठ कवी कुसुमाग्रज रचित यांची ही रचना सादर करीत आहोत स्वरचंद्रिका पद्मजा फेनानी जोगलेकर यांच्या सुरेल आवाजात.

तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवा या मधुर चित्रपट गाण्या बरोबरच यावेळी आम्ही वाजवित आहोत आपली आवर या अल्बममधून घेतले हे द्वंद्वगीत रवींद्र साठे व शोभा जोशी यांच्या सुमधुर आवाजात.

आणि संगीतप्रेमी श्रोत्यानो, प्रवीण देशिंदे, अंकिता राऊत व साथी कलाकारांच्या आवाजातल्या ह्याच मधुर गाण्या कोळी गीताबरोबरच सादर करण्यात आलेला आजचा आपला हा स्वरतरंग कार्यक्रम इथेच संपत आहे. मनापासून धन्यवाद, शुभ दिन व नमस्कार.

0: रजनीगंधा द रोज रात्रि रेडियो मॉरिशस पर रजनीगंधा।
1: नमस्कार श्रोतनो, श्री सोबता प्रहात रेडियो मॉरिशस वर आणि रजनीगंधा कार्यक्रमात मी तुमचे अगदी मनापासून स्वागत करतो। श्रोतनो, फक्त 20 मिनिटांचा कार्यक्रम आहे, तेव्हा पटकन कार्यक्रमाची सुरुवात करूया एका गणेश गीताने।

श्रोत्यांनो, या क्षणी जाऊया आठवणींच्या गावात आणि ऐकूया आशा भोसले यांच्या सुमधुर आवाजात पुढचं गाणं. गाण्याचे बोल आहे ये रे घना, याचा आस्वाद घ्या.

श्रुतीनु पुढचं गाणं ऐकण्याआधी सुविचाराचे दोन ओळ्या फक्त तुमच्यासाठी. यश मिळवायचे असेल, यश मिळवायचे असेल तर अपयशाची भीती सोडा, कारण श्रुतीनु प्रत्येक अपयश तुम्हाला यशाच्या आणखी जवळ घेऊन जाते. तेव्हा श्रुतीनु या सुविचारानंतर ऐकूया पुढचं गाणं, याचा आस्वाद घ्या.

कुजिनो पुढच्या गाण्याने कार्यक्रमाची सांगता होत आहे. आशा करतो की तुम्ही आजच्या या कार्यक्रमाचा पुरेपूर आनंद घेतलात. काळजी घ्या, आपली पुढची भेट होईपर्यंत धन्यवाद व नमस्कार.